tatang surupi namo jog jog ni namo gyan gyan ni namo mantra mantra namo dhyan dhyan ni namo jud jud ni namo gyan gyan ni namo poji poji namo pan pan ni namo kalah karta namo shant rupi namo indra indriya na adam be pute kalankar rupi alankar alanki namo aswasi namo bank banki apangi surupi anangiya nam metre pangi tre kalne anangiya kame ek achri shand अजय अलय अपहय अभय अपू अजू अनास अकाश अगज अपंज अलख अपख अकाल दयावल अलेख अपेख अनाम अकाम अगाह अटाह अनाथे प्रमाथे अजूनी अमोनी नरागे नरंगे नरूपे नरेखे अकर्म अपरमंग अगंजे अलेखे पुजंग प्रयाचन नमस्तुल प्रणामे समस्तुल प्रणासे अगंजुल